चक्करधार प्रस्तुत है तागे तिट किट तागे तिट किट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तिट तागे तिट तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट तागे तिट